तुम्ही ऐकून असत रेडिओ सारंगी 107.8 FM रंग रंगाळजीनी. आईच्या या कार्यक्रमात मन अधिक बाप मेल्विन नोरोन्ना पक्षीगेर सोविगार हांचे तावन दिल्लो संदेश आणि उलोवप ऐकूया.

लॅन्सी हेनरी मॉरस हाच्या मिलन मोगाच्या कवळेन असा बोवा पुरबायाचे पावत सान्याची रात गायला मोनिका वॉल्डरांनी, संगीत दिला तुषारा कुरविट्टीगे श्रीलंका हणी हे पावत आता ऐकूया.

देवादीन जरी बज्जोडी अच्छा ये घरा कुळारा या कुळेंतले पोदसा ये घरा कुळारा हे गायला बाय चिन्मयी भट हणी संगीत दिला पॅटसन पेरेरा हणी हे पोद तुमचे खातीर प्रसर जाता.

या प्रसाराचे अकरेचे पौदसा हलो देवा कोवळेंतले साहित्य आर्थर पेरेरा उमजूर संगीत आणि गौपी खजितन डायस ऐकून रव्या रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचिनी.

0: कलिंगा जाला जाल्यार इतल्या हुंस मट्टाक पावला जाल्यार मुखार एक दोगा जाणां मुखार रावन उलयता जाल्यार ताका कारण वॉयस येस ऑर आय सी वाय म्हण संगीत.
1: ओके, नाउ कमिंग टू द डायरेक्शन अदर यूथ एंड चिल्ड्रन,
0: आतांची युवा जाणां आतांची पिळग्यांकी टेंथ लागू जाता म्हण सांगचे हांवें. खाल्या म्हळ्यार ओके आतां एंटरटेनमेंटाक ऑर फ्रेंडशिपाक ऑर कनेक्ट करूंक आदी आय सी एम वायस आसले, पण आतां मोबायल आसात, इतर गॅजेट्स आसात ऑर भायर, पूण सदावत घरा भितर आसतात युवा जाणां, पूण तांकां एक भायर येवन कनेक्ट जायचे जाल्यार तली संघटना जायचे. मोबायलार रावन तूं कितले, आतां एग्जाम्पल दिवचे जाल्यार ऑनलायन शॉपिंग, कितलेंय ऑनलायन शॉपिंग कर कलेंग कर, पूण थंय वचून ते एक लायव्ह एक्सपिरियन्स कर कण घेतना जावचे एक सॅटिस्फॅक्शन ते तुका ऑनलायन शॉपिंग मेळना.
1: ऑनलायन हाडलेलो टोमॅटो कुसून वचून तूं वचून हाडलेलो टोमॅटो बरोच आसता, कित्याक पारकून हाडटा,
0: पारकून हाडटा
1: आयस एम तुका पळोवंक
0: कार्याक देव पळोवन पारकूंक उपरांत कार्यान देव ते आमचे वैसेसाचे कार्यविधान. त्याच प्रमाणे युवा संघटना तशेंच आमकां चिंतूंक पुरो आमकां ते गरज ना, आतांच्या युवा जाणांक ती चिंतूंक पुरो आमकां ते गरज ना खाल्या म्हळ्यार आमकां पुरा आतां मेळटा
1: दुनिया मोठी मे हे
0: दुनिया आमच्या हातांतच आसा, आमी तेंक घाल्या कसो जे चिंतूंक पुरो, पूण तें गेले उपरांत कळटा की वचून आमी आमचे शेअर करतना कळटा की ओह अशें आमकां एक्सपोजर मेळटा ते आमकां आज ते गेल्ल्यान आज ते आमचे शेअर केल्ल्यान ऑर ऍक्टिव्हिटीजान खंयच्यान म्हणी भाग घेतिल्ल्यान मुखार केदळ म्हणी ते गरजेक पडटा पडटात.
1: हे उतर म्हाका स्ट्रक जालें पोरच्या पोर आमच्या पालदनेच्या युनिटान आयस एमाच्या जाय आसा जाल्या वेळार ते एक बेस्ट युनिट म्हणलें नांव घाण गेलें डायस म्हळ्यार 124 फिरगजा
0: पैकी,
1: कित्याक म्हळ्यार ताणें तितलो वावर केला आनी ती तरणाटी दिसान दीस हांवें पळोवची म्हज्या दोळ्या मुखार पळोवची तरणाटी ताणें 125 जाणां आसा, तो एक वोट आमच्या मदें, तो एक वोट क्रिस्ती समाजे मदें, तो एक वोट समाजाच्या अक्रिस्तांव भोंवडा मदें आयस एम रुपीत करता जाल्यार तुका समाज ओळखता, तुका संवसार ओळखता, प्रबलेंचे वेळार म्हणटात अशें म्हणटा आसतना आयस एम आतां कोणायकी पाड जायना, वॉयस आसतना कोणायकी पाड जायना, खंयच्याय संघटनांत पाड जायना, बरेंच जाता पाड जावचें आमचे तावन म्हजे तावन वैयक्तीक तावन नॉट बिकॉज ऑफ दॅट संघटन म्हण सांगूक दिसना. अशें
0: मस्त जाण हे म्हणटात की आयस एम गेल्यार आमकां शिकोंक टायम मेळना, आमकां दुसऱ्या एक्टिविटीजाक टायम मेळना म्हण, आयस एम आसून रँक काडिल्ली कितली जाणां आसात, आयस एम तावन शिकपांत उंचल्या मट्टा पावली कितली जाणां आसात,
1: रिसोर्स पर्सन जाल्ली
0: आसात.
1: ओके दिसना आतां म्हाका तुवें सांगिचे तुका आयस एम जैताचे मेळटा जायते जाणांनी तूं म्हणटा नेणटो आसतना आमी म्हणटा भुरग्यांक आमी ल्हानशे पेंडलार मेळून आमी हें दिता खाल्या म्हणटा दूद दिता थोडे पटे कणगेन आतां तुका त्या दिसातावन वॉयस येसाच्या दिसातावन हेल्थर बघा थोड्या जाणांनी तुका ते एक खाल्या म्हणटात वंटाक मोव दिला दूद दिला उदक दिला हे म्हळ्यार जाण वाय ओंपल्या म्हण ते म्हणून काण मनशान आमी तुका तसलें दिवन निमाणे एका तुका एक सेंट्रल मिशन या पोर्चुगोलाच्या लिस्बन गांवांक पावता म्हणा सर जायत्या जाणांनी सांगा दिला तांचो थोडो उडास काडचो जाल्यार तुजें जिवीत रुपांतर केलें ट्रान्सफिगर
0: अल्तार भुरग्या तावन अल्तार भुरग्याचो अध्यक्ष आसलो हांव त्या टायमार शिरताडी तूं न्हू इल्ले काले म्हणटात आमच्या फ्रेंड्स ग्रुपांत जावंक पुरो ओके हांव तो अध्यक्ष जायचे ते एक अल्तार भुरग्याचे स्टेज ओके तेदळ आमच्या विगर बापांचो सपोर्ट आसता वॉयस येस वसाचे जाले वॉयस येस तेदळ प्रिन्सिटा म्हण एकले आसले प्रिन्सिटा शिरताडीचे ते म्हज्याक एक वर्स सिनियर वॉयस येस ते प्रेसिडेंट आसले सो ते आनी डायसिस टीम इल्ली क्लोज आसली तेदळ डायसिस वटक आनी प्रोग्रामाक वेतले तशें क्लोज आसले थंड येवन तूं सेंट्रल कौन्सील वेता येगी सादले वॉयस येसाक सांगले ना तेंपरा कोडयाळ समाजावचे ना आमी खाल्याक
1: तुमचे मध्ये एक कितले जाल्यार आमी हळ्ळेंतली म्हणले
0: हळ्ळेंतले म्हणले एक एक थिंकींग आसता
1: अशीर एका कॉर्नरार ते चिंता आसता
0: आसले सो वाराड्याक जाय जाल्यार पळया मोडभद्र वाराड्याचो अध्यक्ष रावत ना ना तूं थंय सोदता पळय थंय पळय म्हण मागीर थंय दोन म्हाका टिनी डिकोस्ता ताजे फोन आयले प्रिन्सिडंटान तुका सांगला गे तूं कंटेस्ट कर मागीर जायत तो आमच्या वाराड्याचो सिद्धकट्टे फिरगेचो टिनी डिकोस्ता
1: सिद्धकट्टे तुमच्या
0: तो प्रेसिडेंट आसलो वॉयस येस असो म्हज्या की एक वर्सा सिनियर तो सो ताणें सांगले उपरांत ओके सेंट्रल तावन पुरा फोन येतात तो जाला सिद्धकट्टे तावन आमी कंटेस्ट करता म्हण विगर बापा लागी गेलो जाता रे तुका म्हणा जाता फादर ट्राय करया तूं खंय शिकताय जैन कॉलेज ते पर कोडियाल शिकचे न्हय जायत फादर ट्राय करी हांव ट्राय कर ताणें रेकमेंडेशन लेटर दिलें कंटेस्ट केलें तदळा वाय सी एस डायरेक्टर फादर रॉनी आतांचो फेरार फेर गेजेसो विगार वय फादर रॉनीनी एक्सेप्ट केले वाय सी एस इलेक्शनाचो दीस इलेक्शनाचो दीस मस्त युवा जाणां आसात ते एक फस्ट स्टेज म्हणयात
1: मस्त बरी काल
0: बरी काल मस्त तितलो मुखार स्पीच दिवचे म्हणल्यार म्हाका एक बेईन दिसतालें काल उलोवन जाता नब्बी सर म्हण आसलो नॉर्बर्ट मिस्कीत सुरत काल मडांत्यार तो आय सी एम सेंट्रल कौन्सिल प्रेसिडेंट तो प्रेसिडेंट आसतना डाडा त्या टायमार ते सांगत आसले डाडा सो नब्बी बेस्ट फ्रेंड्स ते सो हांव नब्बी अंकल नब्बी अंकल नब्बे अंकल पळोवन म्हाका इल्लें खुशी जालें तो उलयतलो तशें अंकल अशें अशें हांव कंटेस्ट केला म्हाका इल्लें हेल्प करा सांग ताणें म्हाका इल्लें अशें उलय म्हूण परत सांगून दिलें ओके हांव गेलो स्पीच म्हजो ओपोनंट फेरार सोदता कीत म्हण आसलो सो हांवें म्हजी एक स्पीच दिलें क्लॅप्स वाडले ताजे उपरांत नॅक्स्ट स्पीच ताका दिवंक आसले ही वॉज नॉट प्रिपेर्ड ताणें इल्लें फन्नी एक्शन केलें देन ही सेड आयलोशस कॉलेज शिकता तशें अशें जस्ट टू थ्री वर्ड्स ही केम बॅक आनी ताका चड क्लॅप्स पडल्या तशें हांवें ऑर्डर सांगलें ते एलोशियस वेची म्हाका हें काल्याक आयिल्ली म्हूण सो ती इलेक्शन हांव सलवालो पूण म्हाका फादरॉनीन
1: एकलीसांवमेंट
0: पूण सलवालो म्हूण म्हाका घरा पाटी धाडूं ना फादरॉनीन तूं राव तूं हुशार आसाय बरो आसाय तुका एक पोस्ट दिता म्हूण सांगून डायसिजन टीम लिडर म्हूण एक पोस्ट दिलो ताणें
1: तें तुजे ते एक गुंडी
0: गुंडी हाडली सो फादर रॉनीन म्हाका त्या दीस सलवल्ल्यांक कांय पोस्ट ना ओस म्हणले जाल्यार हांव आज खंय आसता कोण ना हांव आय सी एम आतां सेंट्रल प्रेसिडेंट ऑर स्टेट प्रेसिडेंट जातो ना कोण ना पूण त्या दीस एक म्हाका लिडरशीप काडून घेवंक एक अवकास दिलो बाप रॉनीन सो आतां हांवें बाप रॉनीक हांव एक रिणी जावन आसा तेजे उपरांत वाय सी एस दोन वर्सां कशी स्पेंड जाल्यान करता ते गोल्डन डेज म्हणयेत वाय सी एसाचे दोन वर्सां टिनेजाचे बाप रॉनी सांगात विविध डायसिसाच्या विविध फिरगजांक भेट करची ते कार्य मेळून हाडची ते आमकां एक अवकाश दितलो तूं एक्शन सॉंग शिकय तूं एक गेम कर ते आमकां शिकोवंक मेळटाले
1: सकत
0: मेळ्ळे एक मुखार वचून एक खाली एक्टिविटी करूंक आमकां अवकाश दितले त्या टायमार आमकां इल्लें धैर्य मेळ्ळें आनी एक्टिविटीज करूंक आमी स्टार्ट केलें तशें वाय सी एस जालें ताजे उपरांत फादर रॉनीक वाय सी एस जावन आय सी एम प्रमोशन जालें सो आमची तरला ट्वेल्थ जाली आय सी एमाक आमी जॉयन जाल्या सो आमकां खुशी हा फादर आनी आय सी एमाक येयलो आमी इल्लो आय सी एमात एक्टीव जाया म्हण
1: रोगी भय सिद्धालु
0: तशें आय सी एमांत आमी युनिट वायज युनिटांत आमच्या ते तळा आय सी वाय एम तितले बळादीक नातल्ले बंद पडले बरी तासले त्या वर्सा आमी तेगा जाणा हांव रायन आनी सुशांत म्हण तेगा जाण
1: सुशांत
0: सुशांत आतां परगांवांत आसा सुशांत मिरांदा आनी एक रायन रायन वाराडोसो अध्यक्ष आसलो आतां म्हजो भाऊजी तो म्हणजे कजीन आसा नवरो सो आमी तेगा मेळून एक स्टार्ट करया
1: आय सी एमान मस्त गरयो पडल्यात संबंध इगट जाल्यात की आनी ते बरे बाळू
0: बरे बाळू आल्यात आय सी एमात सांगात आयले बरे बाळू
1: बरे बाळू आल्यात आनी बरे बाळू ओन आसात आनी थोड्यांची आतां 25-30 वर्सां काजारी जिवीती जाली थोड्यांक म्हाका ते हे म्हळ्यार पॉझिटिव्ह थिंग्स हांवें एका इंटरव्यू वेळार धनात्मक लोकांच्या मतीन गालिचे म्हणून अशें आसताना सांगचे पडटा
0: तशें त्या टायमार मागीर आय सी एम आय सी एम स्टेजीर जावं पुरो म्हज्या सिनियर्सांनी म्हाका मस्त सपोर्ट केला प्लस मेन सपोर्ट वॉज अगेन फादर रॉनी फादर रॉनी उपरांत एक सांगात आसलो मेन डायसिसाचे मस्त कार्यक्रम आहा ताजे विशांत वेळाल्यार उलयत रिजनल इलेक्शन आय सी एमाचे म्हजे डायसिसन टर्म जाले तदळ फादर रॉनीचे फोन आयले रिजनल लेवलाक तुका नॉमिनेट करता मेंबर जाताय गी म्हण ओके पूण काली मेंबर न्ही ते प्रेसिडेंट रावता जाल्यार तुका हांव सिलेक्ट करता म्हणाल खंय फादर टायम ना फादर आनी कामाचे पळयचे दुसरें पळयचे ते पुरो जाता तूं हें करनाका कामाचे पूण हें तूं सोडनाका मेळ्ळो अवकाश सोडनाका म्हणाल जायत फादर म्हणलें ते दोन दिसाचे प्रोग्राम आसता रिजनल लेवलार फस्ट डे ट्रेनींग प्रोग्राम सेकेंड डे इलेक्शन सो फस्ट डे सडावत वसवन ओळख करून सेट करतात त्या दिवसा मला एक तरणाव एम सी स्टार्ट केल्या मला एक कार्य आले हंगा सर फर्स्ट डे मला वसंग जाऊ ना हाय म्हणाले फादर मला फर्स्ट डे वसंग जायना प्रोग्राम असा फंक्शन असा ते आता ओटांनी इसारूंक सेट करूंक ओळख करूंक तू पळय आम्ही पुरा उलोवन दवरता हांगा तू सेकंड डे ते ओडना म्हणाल ओके सेकंड डे येताना ते बळ्ळारी सो एक कॅन्डिडेट ऑलरेडी तयार झाला आणि आमचं गोळीबाप आयशो हेनरी ते बळ्ळारी चेस सो बळ्ळारी सोतो कॅन्डिडेट एकलो तो डायसेस प्रेसिडेंट आलो त्याच्या टायमार बळ्ळारींत केअर वयस झाले कर्नाटका कन्व्हेन्शन झाले सो बेंगलोरच्यानी पूर ताका सपोर्ट असात
1: कन्नडिगा
0: कन्नडिगा येदोळमी सर मंगळूर देश जावन रिजनल लेवलार अध्यक्ष जाल्ले लास्ट असात पूण लास्ट प्रेसिडेंट वॉज संतोष टिकोस्ता डेनीस सर उपरांत संतोष ते दोग कंटिन्यू प्रेसिडेंट जाल्ले ताजे उपरांत कोडियाळाक ताणी अवकाश देऊ ना रावल्यात पूण मळ्ळेली
1: फुलोंग सोडू ना
0: फुलोंग सोडू ना मळ्ळेली डायसेस आणि मलंकर प्लस आमचे
1: आणि
0: कन्नडिगा डायसेस कोंकणी आमचे मंगळूरचे म्हणतात तांकां कलेंगे एक देखून तांकां मुखार अडचणा बेंगलोरचे तेणेच्याच प्रेसिडेंट जावन आले ताजे उपरांत संतोष टिकोस्तो उपरांत रिजनल प्रेसिडेंट जावन आसले सो त्या वर्सा फादरांनी म्हणलो ट्राय करया जाल्यार जाता म्हण
1: इवन तुझे आदले नेल्सन जावं पुरो शेल्डन जावं पुरो तांकां समेज सुलो एक अवकाश
0: जावन आसलो
1: म्हणजे बळून स्ट्रॉंग आसले ते
0: स्ट्रॉंग आसले स्ट्रॉंग लिडर्स ते पूण रिजनल लेवलाचे पॉलिटिक्स दुसरीत आसा ते सो आमकां आमच्या हातून आमी मस्त मुखार आसा तेंचे युथ ऍक्टिव्हिटीज ऑर आयसीएम पळयच्या की आमचे डायसिस रिजनल लेवलच्या की कितले की जायत आमचे मंगळूर डायसिस
1: देखून आमचे संदेश संस्थो आर्च डायसिस असो कडियाळा असा
0: कडियाळा असा देखून तसे फादरांनी थोडे डायरेक्टरांक तो उलो नाल्लो पण सेकंड डे येतानंत सडावत मळ्ळेली डायसिसाची म्हजी वळखीची आहात चारही मळ्ळेली डायसिसाक हांवें धरले
1: एलोशियस
0: वॉज द डिस्टिंग
1: उरले ते तुझे दोघ हांवें सांगले आता नाव फ्रेंड्स जावं पुरो ते अलोशियस जावन फुलोंग नातल्ले तांच्या गांवांत जावन तांच्या तिसऱ्या कॉलेजीन शिकले जाल्ले मॉडर्न तेरतेने पुरो आसले
0: बेलतंगडी डायसिस जावं पुरो पुत्तूर डायसिस भद्रावती डायसिस ते पुरो म्हाका ते बेलतंगडी डायसिसचे फ्रेंड आले म्हणजे क्लोज फ्रेंड्स ताणींत गुंडायले त्या दीस इलेक्शन आणि स्पीच हांवें बरे प्रिपेर केले कन्नडांत बरे स्पीच दिले ताजे स्पीच आसले ऑलमोस्ट ताका 11 वोट म्हाका 36 वोट्स मेळ्ळे आनी हांव त्या दीस रिजनल प्रेसिडेंट जावन हें जालो
1: प्रचंड भोवमत त्या देखून तुज्या जिवितान फादरांनी एक तुका फादरांनी डायरेक्ट द्रोणाचार्य जाल्यार म्हज्या जिवितान उल्लेख करचे पडटा कित्याक ताचें नांव केदाळेचें नांव तो विसराना फादरांनी आनी फादर मुक्ती प्रकाश हांव जर बरयतां बरपाचें तेणें तें संवसाराक बरपा वयता जाल्यार हो व्यक्ती कारण भोशा हांवें तुमकां सांगूंक ना जावंक पुरो पूण ह्या उक्त्या वेदेर तांकां सांगिचें पडटा कित्याक एका व्यक्तीन कोणाकय बरेंपण केल्यार ताचे तावन हेरांक कोणाक बरेंपण जालां तें शिद उसारचें पडटा देखून फादर रॉनीक तुज्या बराबर हांव इरणी जावन आसा जे कितें युवातारेक हांव बरयतालो वयसी आसा नातलो जाल्यार युवातारेन म्हाका तीन तेर धरूंक शिकयल्लें ताणें कित्याच वर्सां पयलें आनी बाप मुक्ती प्रकाशान आंज पत्राक बरयता जावं देखून
0: सडावत युथाक मुखार येवंक घरांत हांव सपोर्ट आसा पूण म्हाका आतां जावंक पुरो बिद्रे येवंक कोडियाळ येवंक कर्नाटका मिसर पावंक नॅशनल इंटरनॅशनल लेवल वसाचे जाल्यार म्हाका फूल सपोर्ट आसले म्हजे डॅडी मम्मी म्हज्या घरांत हांव कंप्लीट सपोर्ट आसलो
1: ना म्हणून ना
0: ना म्हणून ना खंयच्या की अशें अशें आसा कर कंटेस्ट कर कर मुखार वस हे प्रोग्राम आसा वस तांणी पाटी घेतल्यावर येताय ते तुका प्रॉब्लेम जायना हे जावना ते कांय चिंतू ना तूं वस
1: तशें जाल्यार मुखल्या दिसांनी आमी कांय एनजीएसएन पिरेरा शिरताडी मूड बेजर सो शासक जावचें कांय एक भविश्य चिंतवेत गी
0: सगळ्यांच्या सपोर्टार सांगूंक जायना
1: देवान अवकाश दिलो
0: जाल्यार
1: कंटेस्टंट करचें चान्स
0: आसा
1: ओके बरें जेसन तुजे लागीं मस्त उलयता न्ही की मुखल्या वाट्यान पूण आतां संवसार म्हणलें एक सोबीत पावत आसा वेलफेअर रेबिंबसाचें आवयन आनी धुवेन गायलें रे मिना आनी विना रेबिंबसान तें आतां आयकुया

0: वेल मग चिन्ह तळव मळव कार्यक्रम ऐकून असतात मनीष जेसन प्रेयर अशीर ताडी सांगत तुम्ही फुलो वेत फोन करा 6364204949 संख्या आणि फोन सांगू आता उक्त जाता तुम्ही फोन कर वेत तुमचे अभिप्राय सांगवेत किळुगरे जेसन प्रेयर अशीर ताडी अवर जोते मातडबहुदु कन्नडदल्लू कूड निम्म अभिप्रायगळन्नु हेळबहुदु अवरोंदु ಸಾಕಷ್ಟು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕೊಡುಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಒಬ್ಬ ಕಾರ್ಯನಿರ್ವಾಹಕನಾಗಿ ಅದೇ ರೀತಿ ಐಸ್ವಿಎಂ ಅಥವಾ ಯುವ ಸಂಘಟನೆಗಳಲ್ಲಿ ಗುರುತಿಸಿಕೊಂಡು ಅದೇ ರೀತಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿಯ ವರ್ತುಲಗಳಲ್ಲಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಿ ಅವರು ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಈಗ 30-31 ವರ್ಷದ ತರುಣರಾದರೂ ಕೂಡ ಅವರು ಎಳೆಯದ್ರಿಂದಲೇ ಸಮಾಜವನ್ನು ನೋಡಿ ತಿಳಿದವರು ಬಲ್ಲವರು ಅದೇ ರೀತಿಯ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಏನೆಲ್ಲ ಅವಕಾಶಗಳು ಯುವ ಪೀಳಿಗೆಗೆ ಇದೆ ಆ ಎಲ್ಲ ಅವಕಾಶವನ್ನು ಸಮರ್ಥವಾಗಿ ಬಳಸಿಕೊಂಡವರು ಮತ್ತು ಆ ಅವಕಾಶಗಳಿಂದ ತನಗೆ ಮತ್ತು ತನ್ನ ಸಂಗಡಿಗರಿಗೆ ತನ್ನ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ಗಳಿಗೆ ಆಗಿರ್ಬೋದು ತನ್ನ ಪರಿಸರದ ಯುವಜನರಿಗೆ ಒಂದು ಮೇಲ್ಸ್ತರಕ್ಕೆ ಅಥವಾ ಉತ್ತುಂಗಕ್ಕೆ ಬರಲು ಕಾರಣಕರ್ತರಾದವರು ಸೊ ಜೇಸನ್ ಜೊತೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ನಿಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯ ಅನಿಸಿಕೆಗಳಂತ ಹೇಳಬಹುದು ಅಂತ ಹೇಳಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಸೊ ಜೇಸನ್ ಆತ ಅನೇಕ ಪ್ರಮುಖ ಸವಾಲು ನಿಮಗೆ ತುಜ ಪೋಟಾಚಾ ಗ್ರಾಸ ವಿಷಯ ನಮ್ಮ ಉಲೈಜತ್ತು ಪೋಟಾ ಕೆ ಮಳಾರ ಆಮಿ ಯೂತ್ ಯೂತ್ ಯೂತ್ ಮೂಮೆಂಟ್ ಮಳಾರಿ ಏನೇ ಇತಿ ಏಕ್ ಕೋಸ ಅಂಚ ಜೀವಿತ ಮಳ್ಯ ನಾಣ್ಯ ಆಚೆ ದೂಸರಿ ಕೋಸ ತೈ ಪವಾಜದಲ್ಲ ಏನೇ ಪೋಟಾ ಗ್ರಾಸ ಕತ್ರೆ ಅಮ್ಮ ಕಿತೆ ಕನ್ ಓವರ್ಜೆ ಪೋಟಾ ಏಕ್ ಕಾರ್ಯನಿರ್ವಾಹಕ ಸಂತು ಅಸಾಯ್ ಸಂಗತ ಸಂಚಲ ಸ್ವಂತ ಅವ್ರ ಕತೆ ಸ್ಪೆಷಲಿ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಅಡ್ವೈಸರ್ ಜೌನ್ ಅಸಾಯ್ ಅಂತ ಲೋಕಾಂಚ ಮತ್ತೆ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಏಜೆಂಟ್ ಅನ್ನ ಅಡ್ವೈಸರ್ ಮುಳೆ ಕೊನೆ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಮುಳ್ಳ ಶಬ್ದ ಮಾತೆ ಐಕತಾತ ತಚ ಉಪರಂದ ಶಬ್ದ ಐಕನ आमच्या जीवितांत नेन जाला कोणाच्या जीवितांनी खंयच्याय संगती सांगतना तो मेलो म्हणटना ताचे उपरांत मुकले खाले ऐकना ते तशें म्हणलें म्हणटना आतां इन्शुरंस एडवायसाचो हेल्थ या लाईफ ऑविशन्स आमचे म्हणतात बेनिफिट्स इन्शुरंस या वेहिकल इन्शुरंस ऑर आय डू नॉट नो आणि खंय पण इन्शुरंस असा बट यू कॅन गिव अ ब्रीफ अबाउट डेट इन्शुरंस इज अ वास्ट सब्जेक्ट म्हाका तो अपडूंक आतां सांग ना कितें अर्ध्या घंट्यान ते मुख जाता म्हणून पूण म्हाका सांग तूं एज अ एडवायजर तुवें कित्याक कितें डॅडा एडवायजर आसा म्हणून सांगलो तुवें पूण लोकांक ते तांच्या मतीन नासलें कितें तूं इन वय टॉर्चर आसा थोडे आनी करसो आसा त्या देखून ते एकल्याचे सुकी वरवीं संवसाराक मरण आयलें पूण एकल्याच्या सुकी वरवीं हजारांक बोट जगचे आसात देखून लोकांक सांगले
1: तुवें सांगले बरें इन्शुरंस म्हणजे एक वास्ट सब्जेक्ट उलोवंक गेल्यार मस्त आसा पर गांवांत इन्शुरंस कंपलसरी पळोवंक गेल्यार सगळ्यांक कंपलसरी आसा करतात गव्हर्मेंट रुल्स आसा इंडियांत पळोवंक गेल्यार ओनली 3% ऑफ द पॉप्युलेशन हॅव लाईफ इन्शुरंस खाली 3% मात लोकां कडेन आसचे म्हळ्यार नॉलेज ना जणवायना चडावत आमच्याच गावांत आमच्या समाजात आम्ही पळयता इन्शुरंस एजंट म्हणताना पैस रावतात लोक एजंट म्हणतात सुकीक म्हणजे ताणी एडवायस तांकां नॉलेज फर्स्ट ऑफ ऑल आसना ताणी म्हणजे हांव एक एजंट माझ्या एक पॉलिसी कर म्हण खाल्याक कर खाल्यांक कर काय सांगना एक पॉलिसी कर तितलेच म्हणतात तांतूत मेळचे बेनिफिट्स काले कशें केल्यार खंयचे केल्यार बेनिफीट चड ते कोणी एक्सप्लेन करनात ऑर एडवायस दिनात त्या देखून आम्ही इन्शुरंस एजंट म्हण सांगचे की इन्शुरंस एडवायजर म्हण आम्ही सांगचे आम्ही वचून म्हजे कडेन पॉलिसी कर साहेबा ऑर सांगना
0: तुम्ही ते एक इसारना तुम्ही
1: ना
0: म्हजे कडेन प्रोडक्ट आसा
1: ऑर तुजे कडेन इन्शुरंस आसा की म्हण फर्स्ट इसारचे ताजे उपरांत तुका खंयचे खंयचे इन्शुरंस तुज्या इन्कमाक ऑर तुज्या लायफ स्टायलाक खंयचे इन्शुरंस जाय कितल्याचे जाय खंयचे प्रोडक्ट जाय म्हण तशें आमी एडवायस
0: करचेसोवन
1: ताजी आमी फोर्स ऑर तशें करना गरज म्हण सांगचे एक्सप्लेन करचे ताज्या इन्कमा प्रमाणे ताज्या लायफ स्टायलाक कितले इन्शुरंस गरज आसा ते आमी प्रोडक्ट ताका सेल करता
0: ते प्रोडक्ट सेल केल्ले तुका कितें म्हण एक जशें घरा काम केल्ल्या कूल दिता तशें तुका
1: एज अ कमिशन
0: कमिशन मेळटा संस्था
1: संस्था दिता तशें ती व्याप्त मस्त बरी म्हण म्हाका बघली म्हजो डॅडा करता फर्स्ट ऑफ ऑल वय म्हज्या डॅडी इज द टॉप एजंट ऑल इंडिया लेवलार सो एवरी इयर पर गांवांक ट्रॅव्हल करत आसता सो 35 इयर्स प्लस एक्सपिरियन्स ताजे आसा 35-40 इयर्स प्लस एक्सपिरियन्स आसा एल आय सी फिल्डांत लायफ इन्शुरंस फिल्डांत टॉप एजंट सो ताजे हांव इन्स्पिरेशन म्हण येत ताजे ते देख घेवन इंडियांत 3% लोकां कडेन मात्र इन्शुरंस सो 97% आमकां टार्गेट कस्टमर्स आसात
0: आनी
1: ऑप्ट करूं येत इतले अवकाश आसतना काल्याक सोडीजे म्हणून ते व्याप्ती असते. इझी ना, सुलभ ना. फर्स्ट नॉलेज आम्ही मस्त काणी होऊन कसं
0: शिकायचे
1: कितल्या शिकल्या रे भावना. मस्त वास्ट टॉपिक मिळाय ना.
0: मस्त जणवायल्या मनुष्याक ते व्यक्त करून कडेन जाल्यार ताणें शिकलें शिकप व्यर्थ
1: व्यर्थ
0: पुढच्या बडबुड्या बरे म्हणतात.
1: होय होय. तसे ही लाईन इन्शुरन्स लाईन हांवें सिलेक्ट केली. नॉट जस्ट इन्शुरन्स, दुसरे दुसरे थोडे स्व उद्यम हांव चलयतां. जावं पुरो रियल इस्टेट टायप ऑर थोडे ट्रान्सपोर्ट बिजनेसाचे
0: इनिशियल
1: स्टेजीर आसा.
0: पूण आतां तें निपटे उडले म्हणटा पावले उपरांत एक आतां 30 40 इयर्स म्हणटा 10 उपरांत परतून
1: आपयता. तशें म्हजे
0: बट तुजी जी न्ही एकल्या इन्स्पिरेशन जाता जाल्यार ताका केदाळे सेल्यूट म्हणून कशें येता. कित्याक भविश्यात टेंडर एजीर तुवें हाका हात घाला. कित्याक MBA शिकप तुजे कडेन आसा म्हणटना बेंगलोर अशें वयतालें, भायल्या गांवांक उबी येतालें. आमी म्हणटा स्विस बँक आतां जाल्यार एका संस्थेनी बसून हातांनी पयशे मेजूं येताले. बट तांणी दिल्ले तुवें मेजीचे आसले शिवाय तुवेंस जावन तुका आतां फ्री करन तुका जाय जाल्ल्या वेळार वचून वावर कर तशें ना. म्हणल्यार यू आर अ फ्री बर्ड ना. आतां म्हाका आतां एक इन्शुरंस एडवायजर जावन सांजेर वचून एकल्या मेळटा म्हणून तें कामाचें बंदडेन आसना. तें तुवें तें 9 to 5 गी त्या टायमार आसचें पडटा.
1: अंडर वचून काम करचें की इल्ल्या सांबाळाक सगळो दीस काम करचें की हांगा वर्क स्मार्टली हार्ड प्लस स्मार्ट. तांतू तुका
0: 2 दीस बरें काम करी, 1 दीस रेस्ट
1: करी.
0: ओके, सो दॅट इज वॉट यू ऑप्टेड अँड डेफिनेटली यू आर काय म्हणटा एक्सपिरियन्सींग द स्वीट फ्रूट ऑफ दॅट. त्या दिसांनी तूं साकून आसा बरें फळ तूं तुका या बरो प्रतिफळ तुका मेळून आसा म्हणून जेसन हांगासर इसारूंक जाय. अच्छा बराबर आनी दोन इन्शुरन्स म्हणना ना मस्त आसा पुरो. कंपनी इन्शुरन्स आसात, ग्रुप इन्शुरन्स आसात, वेहिकल इन्शुरन्स आसात, जावं पुरो तुमी थोड्यांक मॉर्गेज असले इन्शुरन्स दिता डिफरंट डिफरंट. अची जाणवा कितली गरजेची ह्या दिसांनी हेल्थ इन्शुरन्स.
1: हेल्थ इन्शुरन्स मस्त गरजेची आतांच्या पिडा केदाळ येता खंयच्या प्रायर येता म्हणून आमी प्रेडिक्ट करूंक जायना. थोडी म्हणतात म्हाका आता खाली प्राय 15 or 18 म्हाका खाल्या कितले इन्शुरन्स.
0: 20 वर्सांचो डायलिसीस आसा, लाईफ लाँग वडो.
1: 20 वर्सांच्या डायलिसीस दोन्ही किडनी वचून मस्त एक्झाम्पल्स तसे असतात. आम्ही केदाळे आम्ही आमच्या लाईफ ऑर हेल्थ प्रेडिक्ट करूंक जायना. लहान ताप येऊन ताज्या तावन सडसड जाल्ले आसात. देखून हेल्थ इन्शुरन्स मस्त गरजेचे. एक पटी आस्पत्रे गेल्ल्या उपरांत मागीर हेल्थ इन्शुरन्स करता म्हणून गेल्या जायना.
0: दिनांत
1: त्या देखून कितले वेगी करता तितले वेगी हेल्थ इन्शुरन्स केल्यार मस्त बरें.
0: तुजी भलायकी बरी आसतना हेल्थ इन्शुरन्स कर. तुजे वर्साचे पयशे 15-20 हजार चलती थोडे भोवते म्हाका मेळना म्हणचे, पूण त्या पयशांतावन 1000 जणांक एक बेनिफीट जातीत कोण ना. पूण तुजी भलायकी बिगडल्या उपरांत म्हाका हार्ट अटॅक जाल्ले ताचे उपरांत स्टंट गेल्या उपरांत हांव नेक्स्ट स्टंटा खातीर करता म्हळ्यार तुका ते क्लॉज या कॅटेगरी मायनस करतात.
1: मेळाचे बेनिफीट जाय जे म्हणून आम्ही इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स करतो. दुसऱ्यांक म्हणून हेल्प जाता मेनली चॅरिटी म्हणून आम्ही दरीच आम्ही आता चॅरिटी थोडे अमाऊंट दवरता. ह्या पैशातून कोणाक म्हणून यूज जातात त्या कंपनी तावन कोणाच्या म्हणून हेल्थ बिल्लाक वापरतात म्हणून आम्ही तसे चिंतून हेल्थ इन्शुरन्स केल्यार ते चिंता बरे म्हणजे
0: म्हाका बरें दवर देवा दुसऱ्यांच्या भलायके की पयशे युनीक जावन
1: म्हणून.
0: ओके जिसून आतां नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. पोर्चुगला गेलो हेचो ते एक्सपिरियन्स कशें जालें तुका.
1: पोर्चुगल ते एक अवकाशात मेळ्ळो तेदाळ फादर अश्विन मँगलोर डायसिस डायरेक्टर आसा अश्विन कार्डोसा. ताणें सांगलें की इंटरनॅशनल कन्वेन्शन आसा वर्ल्ड यूथ डे पोर्चुगल लिस्बनांत आसा तूं येताय की हांवें हेचे प्लॅन केला म्हण सांगलें जायत फादर या म्हण. तशें आमच्या मंगलोर दिसा सावन आमी 7 जाणां गेल्ल्या. थंयसर ते एक बरें एक्सपिरियन्स. ICM तावन हांगा संघटना तावन थंयसर आमचे इंडिया रिप्रेझेंट करून आमी थंयसर गेल्ले.
0: स्पेशली टू आयकॉनिक प्लेस
1: लिस्बन. नंतर ते दोन जागो आसात पोर्चुगलांत, एक पोर्तो आनी एक लिस्बन. आमी पोर्तो 7 दीस आसल्या आनी लिस्बनांत 7 दीस आसल्या.
0: स्पेशली थंयसर संतांच्यांनी
1: मस्त आसा. लिस्बन एक सिटी जाल्यार पोर्तो हिस्टोरिकल प्लेस. आमकां मस्त लायक जाल्लो प्लेस पोर्तो. थंयचो लोक ते ओलिवेरादो दोरो म्हणले एक फिरगे जेंत आमी आसल्या. थंयचो पदऱ्यापी आमचे न्हिदतालो आमचे आसतालो. तशें आमकां तेंचे मस्त मनशा एक फ्रेंडली मनशा पोर्चुगलाची आमकां पोर्चुगलाची एक्सपिरियंस मस्त आसा
0: ते शेअर करूं जायना पूण बट वॉट यू डीन थिंक गॉड थॉट फॉर यू आनी ही ब्लेस्ड यू विथ दॅट डेफिनेटली
1: अवकाश अवकाश मेळ्ळो
0: ओके आतां हांगासर सांगता आयस मंथ हरी एक अध्यक्ष एका वर्सांच्या अवधेक आसा जाल्यार महिला फातर रचता खंय कसता खंय हे थोडे पोटी म्हणटात अध्यक्षालो 360 आनी 5 दीस उतारले तो खंय गेलो पत्त्या करतना अशें आसता खंय थोड्यांक लोक विसारना थोड्यांक जिनबोर उडास धरता धाकल्याक एक नांव सांगचे ना जूड नरोन ना म्हणलें तसलो एक व्यक्ती केदळागी एक आयसीएमएसचो डायरेक्टर आसले रे ती पिळगी ताच्या उपरांत ती पिळगी थोडे पटी उडास काडटा जाल्यार या थोडे मारता तसलो एकलो मनीस आतां जेसनाची नांव आतां इतली वर्सांनी कितले वर्सां जाली गुत्तो ना म्हाका तो आयसीएमएस अध्यक्ष ताचे उपरांत थोडे अध्यक्ष आयले थोडे अध्यक्ष आयले आयिल्ले गोत्त आसात गेल्ले गोत्त ना अशें म्हणटा आसतना सांग एक अध्यक्ष जाल्यार ते 365 डेजांत तुका काम कितें ना 365 डेजाचें की या लगभग 30 वर्सां तसलें एक बरें काम करचें तसलें एक अध्यक्षाच्या जबाबदारीर आसता
1: आमी केल्लीं कामां उगडास आसा कासाचें प्रत्येक जाण हांव सेंट्रल कौन्सील प्रेसिडेंट जाताना म्हज्या मतीन जाल्लें की
0: खंयची अवधी ती तुजी
1: 1890
0: पॅन्डेमिकाच्या पयलें एक्झॅक्ट
1: वन इयर पयलें सो म्हजें एक मतीन आसलें की ओके इगर्जेच्या कंपाऊंड भायली थोडी इंकारी समाज सांगाता इतर धर्मीय सांगाता और समाज एक बरेपण
0: प्रिवियसली
1: तर इंकारी इंकारी जे और आयसीएमचे नाव खाली इगर्जेच्या और आमच्या समुदायाच्या लोकांक नाही भायल्या समुदाया की आयसीएम म्हणलें कळ जे म्हणणे एक म्हज्या मतींत आसले तर इंकारी इंकाले करी येत म्हण चिंतून आसलो पूण त्यात टायमार केरलांत फ्लड आयले फ्लड जावन मस्त थंयसर लुकसाण आनी मस्त जाल्ली
0: मरण जाली इवन हांगा जोड पालन त्यात
1: टायमार जाल्ले ओके आमी कालीं करया म्हणून चिंतून त्या दळा स्टार्टिंगाक हांगात जपीन मगर तयारींत आमी जेवण आनी तयार करून दिले पूण केरला तोन मस्त रिक्वेस्ट लेटर पुरो येवन आसले फादर रॉनी म्हणून आसलो कालीं करचे जाल्यार प्लॅन करया म्हण सो एक आमी मेसेज करया आयसी आम तावन अशें अशें आमी वरवीं दंडीत हांव कोणाची खुशी काली दिवंक असल्यार आयसीएम दफ्तराक पवित
0: करी नॉट बाय फोर्स बट बाय विल
1: एक मेसेज टाईप केली मेसेज टाईप करून आयसीएमच्या युनिट प्रेसिडेंट सांग तसे आम्ही फॉरवर्ड केले तेन थावन युनिट प्रेसिडेंट आणि त्यांचे फिरगेच्या गेली वरवी आयली आयली आयली आम्ही एक्सपेक्ट करणार तितले आयली करणार तितले आयली आम्ही आयसीएम ऑफिसांत स्टार्ट केली दोरू एक अर्धे ट्रक झाले कोण एक पिकअप अर्धाड्या तसे प्लॅन आले आमचे मागीर इल्ली सेट झाली एक ट्रक झाला आता काले करचे ट्रक खंय तो विसारचे म्हण मागीर अरन्ना अंकल म्हण एकलो आहलो तलपाडीसो ताचे कॉन्टेक्ट मेळ्ळे ताका ट्रक हांव धाडून दिता म्हणलो म्हणल्यार इतले एक्सपेन्सर काले एक देवाचे अजाप काय गोत्तो ना वरवीं एक 15 ट्रक आमी सर वरवीं आयली एक 1.5 करोडाची वरवीं थंयसर आयली आयसीएम दोन ऑफीस ते आयसीएम ऑफीस गेल्यार ऑलिवेथ हाऊस पळोवंक आसतले ते फूल जावन जेप सेमिनारीचे हॉल फूल जाल्ले तितले आयटम्स तांदू आनी इतर गरजेचे वस्तू लोकांक ते गरज आसता वस्तू रावंक पुरा दिना बळ्ळ्याके बेकांक दोन वस्तू म्हणटात तले आयटम्स थंयसर आयल्ले तीन हॉलां फुल्ल जाल्ली सो ती सेपरेट करूंक सेग्रिगेट करूंक सिस्टमॅटिकली दवरूंक आनी लोडींग अनलोडींग करूंक यूथ जाय आसले एक मेसेज परतान टायप केली त्यात रातीक एक 6 वरार मेसेज गेली 8 वरांक एक 150 यूथ आयल्यात थंयसर काम करूंक खंय खंय जावन यूथ आयल्यात ते कोट्टू एक हप्तो ते कार्य चल्ले थंयसर सेग्रिगेशन लोड अनलोडींग ट्रकां येवची ट्रकां घालची 15 ट्रकां कशी येवन गेल्या आमी वतात थंय ते यूथ रावतले थंय रांदतल्या ते एक कॅम्प बरी जाल्ले युथांक ते 150 युथांक कॅम्प बरी जाल्ले एक डिफरंट एक्सपिरियन्स मिडिया थंयसर खंय खंय तावन मिडिया आमकां सोदून येतली खंय खंय तावन लोक आमकां पळोवंक विश्वास दिवंक येतलो गवळी बाप आयिल्ले आदले गवळी बापी आतांचे गवळी बापी थंयसर आयिल्ले विजीट दिताले आनी थोडी समाजाची व्हडली व्हडली मनशां येवन उलोवन मिडियाक तांचे टॉक्स दिवन येताले ते पळयतना आमकां खुशी जाताली हाजे तोन आमकां एक K2K कुडला टू केरला म्हण एक प्रोग्राम केल्ले ते मस्त लोकांक पावला म्हण ते एक फस्ट प्रोग्राम त्या वर्साचे आनी मस्त ताजे तोन आमकां हे मेळ्ळे बारी खुशी झाली.
0: ओके, हांगा सांगचें जाल्यार आमी चिंतून करचें काम केदाळे तें फळां बरी जायना म्हज्या प्रकार. चिंती नासतना तूं खंयचेय एका मिसांव हाती घेताय जाल्यार एक आमी तें फळां बरी जाता. हांवें जिणेंत जायते फावटी एक्सपिरियन्स केल्ले आसा, हांवें कितें केलां जाल्यार करताना जाल्यारय, आनी तुवें तें चिंती नासतना म्हणजे ट्राय करया, जस्ट ट्राय करया, बट दॅट ट्राय बिकेम काय म्हणटात मायल स्टोन, इम्पॅक्ट पडले सोसायटीर. बहुशा मुखल्या दिसांनी असले एक ते एक मेजर जे हे केल्ले तुवें, नाही ते पयशांनी मेजूंक जायना ते, पूण ताचे विशय 15 ट्रक म्हणजे तितले आमकां परचेस करूंक आसा दी जाल्ले. ते तुजे एक मुखेलपणा वेळार तुजे फकत ते 2 मेसेजांनी ते फळां बरी जालां या सक्सेसफूल जालां म्हणून कशें येता. सो हे तुज्या आनी दुसरे खंयचे मेजर इव्हेंट्स?
1: दुसरी आजिला केरे म्हण एक तळे नितळ केल्ले वेणोरांत, ते मस्त क्रिस्तांव तेंच तहसीलदारी आयिल्लो आमच्या संगता मेळोन तळे क्लीन करूंक, ते एक मेमोरेबल इव्हेंट.
0: सो दॅट बिकम आता सोर्स ऑफ खाल्या म्हणटात उदक जालो
1: तेंच्या विशयान ते प्रोग्राम.
0: ओके,
1: मागीर त्याच वर्सा आमचो गोळी बाप त्या वर्सा प्रमाण वचन ताणी स्विकार केला, नवो गोळी जावन
0: किर्यांचो
1: पीटर पॉल
0: ताणी
1: ते म्हज्या वर्सा जाल्ले. त्या दिस त्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट आमकां दिल्ले, आमी ते प्रोग्रामांत स्टेजीर नातल्या, पूण ट्रान्सपोर्ट कार्दिनला बिस्पाक पुरो आपोवन हाडूंक आमचे गाडी आहली, ते एक आमकां लग्गी ओदल्या दिसीचे गोळी बापाक मेळोंक
0: ऑलमोस्ट कितले गे आहले त्या दिसा. ओके, हे कार्यक्रम पळोवंक रुजायच्या ग्राउंडार हांवें विटनेस केल्ले आसा, मिडिया कवरेजार आहलो जाल्यार सांगचे जाल्यार हे अले पर संगती बहुशा दुसऱ्यांक अध्यक्षाक मेळोना
1: म्हणल्यार
0: कितें अध्यक्ष रिपीट जायना, आयसीएमाचे अध्यक्ष रिपीट जायना, खंय अप्रूव खंय देवान धर्मात, पूण एका वर्साच्या उदेन केल्ली थोडी घडी तुका.
1: आनी एक युवा जाण चौरस इतरात आयिल्ले, युवा जाण चौरस म्हण त्या वर्सा हे केल्ले युथियर, आनी एवकरिस्तीक कुर्शांव तातूंत 10,000 लोक आसता, त्या 10,000 लोकांक मदे म्हाका युथियराची इनॉग्रेशन स्पीच दिवंक आसले, ते एक उडासक दवरचेतलो दीस आसतलो.
0: ओके, सो तुज्या जिवितान ही पुरा सोबीत सोबीत गडिता बहुशा लिडर म्हण तूं वळखो ना येदोळ म्हण आसा, हांव सगळें सांगत आसा म्हण हे म्हाका विचारूंक जाय कित्याक म्हण तुजे कडेन जायते हाडू उलयता. अ लिडर इज अ लिडर हू डजंट कन्सिडर हिम इज अ लिडर. सो तसो लिडर जावन हर एकल्यांनी काम केलें जाल्यार खंडीत जावन समाज बरी जाता आनी खंडीत जावन थंयसर बरेंपण येता. मुगाचे खूब न्हू फोन करा, अकरेसो थोडो मिनट आसा आयचे दिसाच्या संदर्शनांत आमच्या जेसना सांगात उलयतना. आनी खंडीत जावन जेसन आज जायतें तुवें सांगलां, जायतें तुवें उलयलां, एक कार्यनिर्वाह जावन हांवें तुका आनीक लोकां मुखार आतां वळखीचो करूंक ना, पूण तूं वळखलाय लोकांकूच आसा, पूण रेडियोर आज हे कशें तुजें तें तुवें रुपीत केल्लें आसा.
1: स्टार्टींग सांगले बरी म्हणजे डाडा तावंत, डाडा एमसी करतलो वाड्या सुगुरकारांनी जावन उरला, तर तो कार्यनिर्वहण
0: लगभग कितले वर्सां नोकर आसा?
1: हांव 10 वर्सां उतरली,
0: 10 वर्सां लेट कमर,
1: लेट कमर 12 इयर्स जाली, पूण म्हाका फस्ट एमसी म्हाका काजराची एमसी आतां उडास आसा, फस्ट काजराची एमसी हांवें मियारच्या हॉलांत एक केल्ली, ती जावन थंय पोर मेळ्ळी म्हाका, आमचे काजार जावन 10 वर्सां म्हणाली, तशें म्हाका उडास आयलो 10 वर्सां तो काजराची एमसी
0: केली.
1: ताजे की पयली 2-3 इयर्स बॅक सुशांत म्हणून हांवें सांगले, रायन सुशांत हांव म्हणून फस्ट आयसीएम स्टार्ट केले, सुशांताचे डट्टूचे एक भुरग्याचे ओल ताणें म्हणलें तूं एमसी कर म्हण, ताणें म्हणसर म्हाका एमसी कर गुत्त ना. म्हजो एक फ्रेंड प्रवीण गुरपर ते दळा तो शिरताडी एक प्रोग्रामाक आयिल्लो, म्हाका अशें एमसी हेल्प कर म्हणे हांवें, कांय ना तूं अशें ताणें थोडें सांगून दिलें अशें कर म्हणालो. ओके, मागीर थोडे दडान सेंटेन्सीस बरोवन दिले, हांव पेपर काणी येवन त्या दीस फस्ट एमसी
0: दडा ना युट्यूब पळया म्हळ्यार
1: कांय ना,
0: आतां जेसन ना बरें काजार केलें जाल्यार फाल्यां त्या दिसा तुजें कॉपी जालें,
1: कॉपी जालें. आतांचे युट्यूबर पळोवन शिकूंक अवकाश मस्त आसा, लायव्ह पळोवन हांव दुसरे एमसीचे उतरां पळोवन बरोवन नेक्स्ट दीस आमी एमसी करीत, पूण त्या टायमार आमी
0: स्वंत
1: जावन बरोवन फस्ट एमसी आतां एवढाच आसा, एक वलाचे कार्य पेपर घेण घेवन हांवें केल्ले, ताजे उपरांत स्टेप बाय स्टेप इम्प्रुवमेंट जावन जावन जावन फस्ट काजराचे एमसी तळा आनेगुड्डे संतोष डिको संतोष सल्डानाक एमसी आयले, एमसी
0: संतोष फ्रँकलीन सल्डान,
1: संतोष फ्रँकलीन सल्डान ताका डबल बुकींग खाली करतना तो ताजे म्हाका फोन आयले, तळा हांवें रोसाच्या एमसी केल्या काजराचे येदोळ मिसा करून एक काजराचे एमसी हा करते, म्हणल्यार ना सर येदोळ करू ना हांवें ना तूं रोसाच्या की काजराची एमसी सुलाब
0: एक्चुली
1: तूं मात्र तांकां फस्ट एमसी सांगनाका तूं कर म्हणालो,
0: केला म्हण सांगिल्लें
1: जायत करता म्हळ्यार मागीर मागीर त्या दीस म्हजो आनी एक मित्र नेल्सन नेल्सनान म्हाका फुल्ल रेडी केलें अशें काले जावन काले तें म्हणून ताणें ट्रेन केल्या उपरांत ओके फस्ट गजालेचें आमचें मेयर चावलांत जालें, फंक्शन बरें जालें पुरा मार्च त्या दळार मार्च आनी डान्स पुरो आसले.
0: हॅलो नमस्कार. हॅलो नमस्कार. नमस्कार, कोण उलयता?
2: हांव उलयता रत्न शेट्टे.
0: रत्न शेट्टे माताडी. नमस्कार
2: सर. नमस्ते.
1: नमस्ते.
0: ಖುಷಿ ಆಯ್ತು ಮ್ಯಾಮ್, ಖುಷಿ ಆಯ್ತು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ನಿಮ್ಮ.
2: ಧನ್ಯವಾದ.
0: ಸೊ ತಂತ ಇಸರ್ತನ ತಶೆ ಬರತ್ ಎಮ್ ಸಿ ಜರ್ನಿ ಅಂತ ಸಂಗುನ ಅಲ್ಲ
1: ತಶೆ ತ್ಯಾ ದಿವಸ ಎಮ್ ಸಿ ಜಾಲಿ ಮಿಯಾರ್ಚಿ ಕಜಾರೆಚಿ ಎಮ್ ಸಿ ಜಾಲಿ ಮಂಗಿರ್ ಫಂಕ್ಷನ್ ಜಾವನ್ ತಣಿ ಮಕ ತೋಡೆ ಪೇಮೆಂಟ್ ಅನ್ನ ದಿವನ್ ಜಾಲಿ ಅಪ್ರಾನ್ ಸಂಗ್ಲೆ ಏಕ್ ವಿಷಯ ಸಾಂಗ ಕಾಯಿ ಮಜೆ ಫಸ್ಟ್ ಕಜಾರೆಚಿ ಎಮ್ ಸಿ ಮಳೆ ವೈಗಿ ಫಸ್ಟ್ ಸಂಗ್ಲೆ ಎಲ್ಲ ದಿತನಾತ್ಲ್ಯ ಪಣ ಬಾರಿ ಬರೇ ಜಾಲಿ ಫಸ್ಟ್ ಮಣ್ಕೊಳಂ ಗೊತ್ತು ನಾ ಮಣಾಲಿ ಓಕೆ ತಾಜೆ ಉಪರಾಂತ
0: ಕಾನ್ಫಿಡೆನ್ಸ್ ಆಯ್ಲೆ
1: ಕಾನ್ಫಿಡೆನ್ಸ್ ಆಯ್ಲೆ ಕಜಾರೆ ಎಮ್ ಸಿ ಬರೇಕನ್ ಕರಿಯೇತು ಮಣ
0: ಓಕೆ ತು ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಕರ್ತಾ ನನೆ ಆತ ಪರಿಗತ ಬದಲ್ಯ
1: ವೈ
0: ಇತ ವರ್ಲ್ಡ್ಚೆ ಇಂಪ್ಯಾಕ್ಟ್ ಆಮ್ಚೆ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಣೆ ಶತಾಚೆರ್ ಪಡ್ಲಾ ಕಿತ್ಯಾ ಮಣಾರ್ ತೋಡೆನಿ ತೇನ್ ಕೇಲರ್ ಅನೇಕ ರೀಜೆ ಮಂಟ
1: ಅನೇಕ ರೀಜೆ
0: ತೋಡೆ ಪಟಿ ನಾಟ್ ವಿಲ್ಲಿಂಗ್ಲಿ ವಿ ಆರ್ ಡೂಯಿಂಗ್ ಇಟ್ ಅಶ ಮಂಟ ಸನ ಜೈಸನ್ ಇಸ್ ಇಟ್ ಅ ಚಾಲೆಂಜಿಂಗ್ ಟಾಸ್ಕ್ ಎಮ್ ಸಿ ಸುಲಾಬ್ ಗೆ ಸಕ್ರೆ ಮಂಟ ಎಮ್ ಸಿ ಕರ್ಚೆ ಸುಲಾಬ್ ಮಂಟ ಬಟ್ ತೂ ಕಾಲೆ ಮಂಟ ಆಸ್ ಎನ್ ಎಮ್ ಸಿ
1: ಸುಲಾಬ್ ನೇ ಎಮ್ ಸಿ ಕರ್ಚೆ ಮಂಟ ನಾ ತೋಡಿ ಚಿಂತಾ ತ ಓಕೆ ಅಕ್ಕ ಕಾಲಿ ಏಕ್ ಮೈಕ್ ದನ್ ಉಲೋಂಚೆ ಅನಿ ಯೋಂಚೆ ತಾಜಾ ಪಟ್ಲ್ಯಾನ ಅಷ್ಟೇ ಪ್ರಿಪರೇಷನ್ ಸ್ಪೆಷಲಿ ಆಮ್ಚೆ ಮೈಂಡ್ ಸೆಟ್ಅಪ್ ಆಮ್ಚೆ ಮತ್ತೊಂದು ಇತ್ಲೆ ಅಸ್ತಾ ಕಿ ತೆ ಕೊಂಡು ನಾ ಮುಕ್ಲೆ ಮುಂಚೆ ಕಳ್ಳ
0: ಅನಿ ತೋಡೆ ಪಟ್ಟೆ ಅಮುಕಾರ್ ಮಳೆ ತು ಉಲೈ ನೇ ಮಳೆ ತು
1: ಆಮ್ಚೆ ಮತ್ತಿನ ಕಲೆಂಗಿ ಅಸ್ತಾ ಮಂಟ ತಾ ಟೈಮ
0: ನೇ ಮಳೆ ತು ತಕ ಒಳ್ಕುಂ ಸಕನ ಕಿ ತೆ ಅಮ್ಮ ತುಜೆ ಮತ್ತಿನ ಏಕ್ ಫೋಕಸ್ ಅಸ್ತಾ
1: ಏಕ್ ಫೋಕಸ್ ಅಸ್ತಾ ತಶೆ ಎಮ್ ಸಿ ತೆ ಕಾರ್ಯ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಣೆ ಮಂಡಿ ಏಕ ಮುಂಚೆ ಕಥಾ ಏಕ ಕಾರ್ಯ ತಾನೆ ಅಶೇಂ ಕೆಲ್ಲೆ ಅವೇ ತ ಶಂಕರಿಜೆ ಮಣ್ಣ ತಾಟ್ ಅಸ್ತಾ ತೇವನ್ ಆಮ್ಚೆ ಕಡೆ ಸಂಗ್ತನಾ ಆಮಿ ಆಮ್ಚೆ ಐಡಿಯಾ ದಿತಾವ್ ತೆ ಕೆಲ್ಯಾರ ಬೊರೆ ಜಾಯ್ನಾ ಪಣ ತ್ಯಾ ಮನ್ಶಾಕ ತಶಂತ ಜಾಯ್ಜೆ ಮಂಟನಾ ಆಮಿ ಕರಿಜಸ್ ಪಟ್ಟಾ ತಾಜಾ ಮತ್ತಿಂತ ತೇನ್ ಕೆಲ್ಯಾರ ಬೊರೆ ಕೊಡ್ನಾ ದುಸ್ರೆ ಕಾರ್ಯ ಪಳೋನು ತಂಚ ಮೈಂಡಾಕ ತ್ಯಾಸ್ತಾ ತಶೆ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಣೆ ಫೀಲ್ಡ್ ತಿತ್ಲ ಸುಲಭ
0: ಏ ಕುಲೋ ಯೋನ. ಹಲೋ ನಮಸ್ಕಾರ.
3: ಹಲೋ ನಮಸ್ತೆ.
0: ನಮಸ್ಕಾರ, ಕೋಣ ಉಳಿತಾ?
1: ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ಅರವಿಂದ್.
3: ನಮಸ್ಕಾರ ದೇಶ ಇಂಟರ್ವ್ಯೂ ಆಯ್ಕೊಂಡು
0: ಓಕೆ
3: ಬರೋ ಮುಖ್ಯಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಮೈಸೂರು
0: ಕಾಲ್ ಏಮ್ಚೆ
1: ಅರವಿಂದ್
0: ಖುಷಿ ಜಾಲಿ ಮಗ ತುಂಬ ಕಾಲ್ ಕೆಲ್ಲ ಕಾಲ್ ಕೆಲ್ಲ ಜಾಲ್ಯಾರ ತಂಚೆ ಸಂಗ ತಗೊಳ
3: ಇಂಟರ್ವ್ಯೂ
0: ಬರೇ ಗುರು ಸರ್ ಕೆದಾಳ ಐಕಾಸ್ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಕದೇ ಸಂಗು ಜಾಯ್ ಜೇಸನ್ ವಿಷಯ ತುಕ ಏಕ್ ಶಬ್ದ ಏಕ್ ಯಾವ ಉತ್ತರ ಸಂಗದಲ್ಲ.
3: ಹಲೋ ಜೇಸನ್.
1: ಜೇಸನ್ ಅರವಿಂದ್ ನಮಸ್ಕಾರ.
0: ಸಂಗ್ ಸಂಗ್ ಸಂಗ್ ಐಕತ ಐಕತ ಓಕೆ ಓಕೆ ಅರವಿಂದ್ ಮಸ್ತ್ ಖುಷಿ ಮಸ್ತ್ ಮಸ್ತ್ ಖುಷಿ ಜಾಲಿ ತು ಉಲಯಲ್ಲ ಬಹುಶಃ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಚದರೆ ಬಿಡಿ ಪಣ ಮಕ್ಕ ಖುಷಿ ಜಾಲಿ ತು ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಐಕೋನ್ ಖಂಡಿ ಸಪೋರ್ಟ್ ಕರ ರೇಡಿಯೋ ಸಾರಂಗ್ ಹಾಕಿ ಅರಿ ಕಾಪ್ ಚೆನ್ನ ಅಸ್ತದ ಆರ್ಟಿಸ್ಟ್ ದೇವ್ ಬರೇ ಕೊರ ಸರ್. ಓಕೆ ಸೊ ಜೇಸನ್ ತಾನೇ ಖುಷಿ ಇದ್ದಾರೆ ನಿಮಾಣೆ ಆಮೇ ಕೈನ್ ಸಂಬೋಧ
1: ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಣೆ ವಿಷಯ ಅಂತ ತೆಂತ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಣೆ ಫೀಲ್ಡ್ ಓದ್ಲಾನಿ ಚಿಂಚದಿತ್ಲೆ ಸುಲಭ ಆಯ್ತು ಏನ್ ಮಣ್ಣ ಮುಜೆ ಅಭಿಪ್ರಾಯ
0: ನಿಮಾನೆ ದೂನ್ ಸವಾಲ ವೇಳ್ಪವಾನ ಕಾಪಿ ಕ್ಯಾಟ್ಸ್ ಇಮಿಟೇಟರ್ಸ್ ಆನಿ ಸ್ವಂತ ಪಾಯನ್ ಉಬೇರೋಂಚೆ ಖಂಚೆ ಶೇತ್ ಸಾವೆ ನಾಟ್ ಓನ್ಲಿ ಕಾರ್ಯ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಣ ಆಮ್ಚೆ ಏಕ್ ತುಜೆ ಶೇತ್ ಜಾಲ್ಯಾರ ತಾಚೆ ಬೈರ ಅಸ್ತಾ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಅಪ್ ಕಾಮಿಡಿ ದಾಂಗ್ ಪುರ ವಾಟ್ ಡು ಯು ಸೇ
1: ಆತಾ ಆಮಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಣ ಶೇತ್ ಅಂತ ಅಸೋ ಸಂಖ್ಯೆ ಜಾಲ್ಯಾರ ಆಮ್ಚೆ ಓಕೆ ಆಮಿ ಆತಾ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಲೈವ್ ಆಯ್ಲ ಓಕೆ ಆಮಿ ಏಕ ಆತಾ ಏಕ ಹಪ್ತೆ ತಾವನು ಪ್ರಿಪೇರ್ ಕರ್ನು ಏಕ ಕವನ್ ಬರೋನ್ ಗಿಯರ್ ಕಲೆ ಬರೋನು ಆಮಿ ಸಂಗ್ತಾವ್ ಪ್ರಿಪೇರ್ ಕರ್ತಾವ್ ಆನಿ ತೇನ್ ಸರ್ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಕರ್ತಾವ್ ತೇ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಲೈವ್ ಅರ್ ಪಳೋನು ಸಡ್ಡ ದಿವಸ ನಾಕ ಏಕ ದಿವಸ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಅನೇಕ ಸಂಗ್ತಾನ ಬೇಜಾರ್ ಮಸ್ತ್ ಭುಕ್ತಾ ಇಲ್ಲೇನೆ ಮಸ್ತ್ ಬೇಜಾರ್ ಭುಕ್ತಾ ಆಮಿ ಮಳಾರ್ ತಾ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಆಗತ್ತಿರ್ ಅವ್ರ ತಾಯ ಕವನ್ ಆಗತ್ತಿರ್ ಅವ್ರ ತಾಯ ಗೇಮ್ ಆಗತ್ತಿರ್ ಪ್ರಿಪೇರ್ ಕರ್ಚೆ दीस घंटे मस्त असतात, पण ते इमिडिएट कॉपी करणं करताना ओके खरी येत आफ्टर एक
0: नवे
1: रूप देऊन कर
0: चिंता
1: तसे खरी येत, पण इमिडिएट कॉपी कॅट करचे ते एक कॉपीराइट तर काही गेली जे म्हणून बघता युट्यूब.
0: ओके फायनली आज तू रेडिओ सारंग खायला दिस अल्मा मेटर यू स्टडीड हियर वन्स इन अ लॉशन ऑलवेज इन अ लॉशन फॉर द स्वीबर्ट ऑफ डायलॉग्स गोड असं सांग बरं तू शिकताना दत्त असं वै किती सांगू जाय
1: रेडिओ सारंग तर दळे असले पण आम्ही व्हिजिट करू ना फेलोशिप हा शिकवून असलो बाहेर तर पळतलो रेडिओ सारंग
0: सांगा एक कॉल येतात पण निमाने कॉल कारण घेता. हॅलो नमस्कार.
4: श्री गुरु गौरंग श्री कृष्ण चैतन्य गदा नित्यानंद द्वैत हरे कृष्ण राधे राधे कृष्णो कृष्णो जय जय हालेलुया. नमस्कार ನಾನು ಪ್ರೇಮ್ ಪ್ರದೀಪ್ ದಾಸ್ ಮಾತಾಡ್ತೇನೆ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣ ಚೈತನ್ಯ ಜಗನ್ನಾಥ ಪರಶುರಾಮ ಕ್ಷೇತ್ರ ಕದ್ದಿಮ ನಿವಾಸಿ ಕಾತ್ಯಾನಿ ಮಂಗಳಂಬಿಕೆ ಮಂಗಳೂರಿಂದ. ನಮಸ್ಕಾರ ಸರ್.
1: ನಮಸ್ಕಾರ
0: ಹೇಳಿ ಸರ್ ಹೇಳಿ.
4: ನಿಮ್ಮ ತುಂಬಾ ನಿಮ್ಮ ಅಚೀವ್ಮೆಂಟ್ಸ್ ನಿಮ್ಮ ಇದನ್ನ ಸಂಘಟನೆಯಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸಿದ್ದೀರಿ ಇಷ್ಟು ಚಿಕ್ಕ ವಯಸ್ಸಲ್ಲಿ, ಅದಕ್ಕೆ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು. ಹಾಗೆ ಅವರು ಕೇಳಿದ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಕೆಲವು ಸ್ಪರ್ಧೆಗೆ ನಿಲ್ತೀರಾ ಅಂತ ಕೇಳಿದಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಆ ಒಂದು ವಿಶ್ವಾಸ ದೇವೋತ್ತಮನ ಇಚ್ಛೆ ಇದ್ರೆ ನಾನು ನಿಲ್ತೇನೆ ಅಂತ ಅದು ತುಂಬಾ ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿಗೆ ಕಾರಣ ಆಗ್ಲಿ ಅಂತ ಹಾರೈಸ್ತೇವೆ. ಆ ದೇವರಲ್ಲಿ ಇರುವ ನಂಬಿಕೆ ನಿಮ್ಗೆ ಯಶಕ್ಕೆ ಕಾರಣ ಆಗ್ಲಿ ಅಂತ
1: ಧನ್ಯವಾದಗಳು ಸರ್
4: ಹಾರೈಸ್ತೇನೆ. ಹಾಗೆ ಒಂದು ನಂದು ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಇತ್ತ ಏನಂದ್ರೆ, ಈಗ ನೀವು ಹೆಲ್ತ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ ಸರ್, ಅದು ಗ್ರೂಪ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಅಂದ್ರೆ ಈ ನಮ್ಮ ಇದರಲ್ಲಿ ಕೆಲವು ಭಕ್ತರಿಗೆಲ್ಲ ಅವರಿಗೆ ಗ್ರೂಪ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಒಂದು ಮಠದಲ್ಲಿ ಅಥವಾ ಇದರಲ್ಲಿ ಸೇವೆ ಮಾಡುವವರಿಗೆ ಏನಾದ್ರು ಆತರ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಇನ್ಫಾರ್ಮೇಶನ್ ಒಂದು ಬೇಕಿತ್ತು. ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು ಬಹುಶಃ ಸಮಯ ಆಗಿತ್ತು ಏನಂದ್ರೆ ಏನ್ ಸರ್
0: ಸಮಯ ಆಗಿದೆ ಸರ್, ನಾನು ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ಹೇಳ್ಬಹುದು ಸರ್ ಶಾರ್ಟ್ ಆಗಿ ಹೇಳ್ಬಹುದು ಅಷ್ಟೇ.
4: ಓಕೆ ಅದೇ ನಿಮ್ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಇದ್ರೆ ಮತ್ತೆ ಮಾತಾಡ್ಬೋದು. ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ನಂಬರ್ ಅಥವಾ ಏನಿದೆ.
0: ಓಕೆ ಸರ್. ಓಕೆ
4: ಓಕೆ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ರಾಧೆ ರಾಧೆ ಓಕೆ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ರಾಧೆ ರಾಧೆ.
0: ಸೊ ಗ್ರೂಪ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ನಂಬರ್ ದಿವೆಲ್ಲ ಇವಾಗ.
1: ಓಕೆ ನಂಬರ್ ತಮ್ಮ 9 3 6 7 8 9. ಗ್ರೂಪ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಬಗ್ಗೆ ಅವ್ರ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಬಗ್ಗೆ ಏನಾದರೂ ನಿಮಗೆ ಮಾಹಿತಿ ಬೇಕಾದರೆ ಈ ನಂಬರ್ಗೆ ತಾವು ಕರೆ ಮಾಡ್ಬೋದು 9901936789.
0: ಓಕೆ ಈ ಸಂದರ್ಶನ ಮತ್ತೆ ಕೂಡ ಮರುಪ್ರಸಾರಗೊಳ್ಳುತ್ತೆ ಭಾನುವಾರದೊಂದು ಸಂಜೆ 4 ಗಂಟೆಗೆ ಇದೇ ಭಾನುವಾರ ರಿಪೀಟ್ ಆಗುತ್ತೆ. ಸೊ ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೂಡ ಕೇಳಬಹುದು. ಒಂದು ವೇಳೆ ರೇಡಿಯೋ ಸಾರಂಗಿ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಕೇಳಿದಾಗ ಪ್ರೇಮ್ ಪ್ರದೀಪ್ ದಾಸ್ ಅವರಿಗೆ ನಾವು ಕೊಡ್ತೇವೆ. ಸೊ ಅದೆಂತ ಸಂಗನ
1: ಸಾರಂಗ ವಿಶಾಂತ್ ಆಸ್ ಎಕ್ ಅವಕಾಶ ಮೇಳ ಕೊಡ್ತೇನೆ ಎಲೋಶಿಯಸ್ ಕಾಲೇಜಿಗೆ ಅವಕು ಬಿತ್ತರೆ ತನಂತ ಖುಷಿದಲ್ಲಿ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ ಅನ್ನ ಪಳೆತನ ಅನಿಕೆ ಖುಷಿದಲ್ಲಿ ಹಂಗ ಸರ್ ರೇಡಿಯೋ ಸಾರಂಗ ಬಸವನ ಗೆಸ್ಟ್ ಅವನಂಗ ಉಳಿತಾನ ಏಕ ಅಭಿಮಾನ್ ಮುಕ್ತ ಎಲೋಶಿಯಸ್ ಕಾಲೇಜ್ ಅವನು ತಗಳ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಅವನ ಅಸಲ ವೈರ್ ತಾನ್ ಪಳೆತಲ್ವ ಆಸ್ ಬಿತ್ತರೆ ಅವನು ಹಂಗ ಸರ್ ಬಸ್ಲಾಮ್ ಅವಕಾಶ ಕಂದಿಲ್ಲ ರೋಷನ್ ತುಕ ಧನ್ಯವಾದ ದೇವರ ಕುರು ಮಂಟ
0: ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಜೈಸನ್ ಐ. ಸೊ ಓ ಎಕ್ ಗಂಟು ತುವೆ ಅಂಚೆ ಸಂಗತ ಸುಬೈ ಲೈ ಉತ್ತರಾನಿ ನೀಟೈ ಲೈ ತೆಪ್ಪರ್ ಮೋಳನ್ ಹೊಳೈ ಲೈ ಮಾತ್ರ ನೈ ಸೊ ಜಜಿನಿಯ ಮುಖಾಂತರ ಹೆರಾಂಗ್ ತೋ ಹೆರಾಂಗ್ ತೋ ಕಿತೆ ಒಳಕಿ ಸೊಸ ಲೈ ಎದುಳಸ್ತು ದಲೈ ರೇಡಿಯೋ ಸಾರಂಗ ಮುಖಾಂತರ ಫಕತ್ ತೂ ಸದನ ಕೆಲ ಮುನ್ ಸಂಗು ನೈ ಪೂರ್ಣ ಸದನ ಕೊರೋ ಜೈತ್ಯಂಗ್ ವಾಟೋ ದಕೋನ್ಗೆ ಆಯ್ಚೆ ದಿಸ ತುವೆ ಏಕ ನೋವೆ ಏಕ್ ದಿಶಾ ದಿಂಗ್ ಸಕಲೈ ದಿಕೋನ್ ಅಂಚೆ ಡಿರೆಕ್ಟರ್ ಬಾಪ ಚನಾವಿ ಸಂಗತ ಸಹವರಡೆ ಚನಾವಿ ಸರ್ ವೈ ಕೋಪೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಅವನು ಕರೆ ಕದ ಪಟ್ಟಿತ್ತ ದೇವರಿ ಕರು ಮಂಟ ಮುಗಚನ ಓದ ಅವನ ಸಹ ಐಸೋ ತಾಳೋ ಮಾಡೋಂಕ್ಟೋ ಇವಂಚ ಮುಂಗಳ ರದೇ ಸ್ಫರ ಹತ್ತು ಮೇಳ್ತಾವ ಅನೇಕ ವ್ಯಕ್ತಿ ಸಂಗತ ತೋಳ್ ಮನಸ ಅತ್ರಿಗಾನ್ ರಕೊಂಡ್ರವ ತೋ ವ್ಯಕ್ತಿ ಕೋನ್ಗಿ ಮೋ
5: ಕೊಂಕಣಿ ಮತ್ ಎಂತ ಸಾತ್ ಸಬಾರ್ ಪಾಳ ಸಂಸ್ಕೃತಿ ಚಿಮುಳ
6: ಸಂಸಾರಾಚಾ ಶಿಮಾಪುರಿಯಾಂತ ವಿಸ್ತಾರ್ಲ್ಯಾನ್ ಕೊಂಕಣಿ ಬಾಳ
5: ಹಚೆ ಮೊಲಾದಿಕ್ ಸದರ್ಪಣಸ್
6: ತಾಳು ಅನಿ ಉಮಾಳ.